0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई कनसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 76. प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शुक्रवार 24 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. प्रयत्न करणं कधी सोडू नका, कारण शेवटची गुरुकिल्ली सुद्धा कुलूप उघडू शकते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. विजयालक्ष्मी सुब्रमण्यम ह्या भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर बनल्या. महाश्वेता देवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला दिवस होता आजचा. अपोलो प्रोग्राम अपोलो 11 अंतराळयान प्रशांत महासागरात सुरक्षितपणे खाली पडले ते आजच्याच दिवशी. चंद्र मोहिमेनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूपही परतले. दुसरे महायुद्ध झाल्याने ऑपरेशन गोमोरा दोस्त राष्ट्राने जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्ब हल्ले सुरू केले तोही दिवस होता आजचाच. राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे 1 वर्षाचा जेम्स 6वा स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस. केशुभाई पटेल गुजरातचे 10वे मुख्यमंत्री यांचा जन्म आजचाच. मनोज कुमार भारतीय अभिनेते दिग्दर्शक निर्माते पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. अजीम प्रेमजी विप्रो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण पद्मभूषण यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. पन्नालाल घोष बासरीवादक संगीतकार यांचाही जन्म आजच आहे. अमेलिया इअरहार्ट अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक यांचाही जन्म आजच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

विणुधोनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता यामुळे तुम्ही यश मिळवाल. तुम्हाला यशही मिळेल. जर कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेशी संबंधित कोणतीही बाब अडकली असेल तर ती पूर्ण होईल. वृषभ रास. बहुतांश वेळ घराची सजावट आणि देखभालीशी संबंधित कामे आणि खरेदीमध्ये जाईल. नोकरीत यश न मिळाल्यास तुम्ही निराश व्हाल. मिथुन रास. आज नशीब तुमच्या बाजूने आहे. नोकरीसाठी प्रयत्न करत राहा. तुमची बहुतांश कामे योग्य दिशेने होतील. कर्क रास. घरात खास नातेवाईकांच्या आगमनाने तुम्ही व्यस्त असाल. तुमचे व्यक्तिमत्व सुधारण्याच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह रास. आज लोकांची काळजी करू नका. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला आज नोकरीतील कामात यश मिळाले तर सहकारी तुमच्या बाजूने येतील. कन्या रास. आजचे ग्रह गोचर तुमच्यासाठी फायदेशीर आणि आनंददायी ठरू शकते. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. ह्या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणतोणी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू। स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ। मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण परीक्षेचं टेन्शन या संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत। 12वी सायन्स मध्ये शिकणारा प्रतीक आणि त्याचे आई बाबा समोर होते। प्रतीक मुळात हुशार मुलगा, 10वीत 95% गुण, शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश। त्यानं डॉक्टर व्हावं ही त्याची आणि घरच्यांचीही इच्छा। त्याच्या अकॅडमीच्या ठिकाणी त्याच्यासाठी खास त्याची आई सोबत राहायला आली होती। 12वीचं महत्वाचं वर्ष म्हणून सर्वजण त्याच्याकडे लक्ष पुरवत असत। आई तर त्याला सगळ्या गोष्टी जागेवरच देत असे। तू फक्त तुझा अभ्यास कर असं ती त्याला नेहमी सांगत असे। 11वीत त्याचा परफॉर्मन्स चांगला होता। कॉलेज ट्युशन्स यामध्ये दिवस कसा निघून जायचा हे कळायचं देखील नाही। त्यात सततच्या मॉक टेस्ट म्हणजे सततच्या सराव परीक्षा यामध्ये त्याची धावपळ व्हायची। परीक्षा जवळ आली की त्याला पूर्वीही टेन्शन यायचं, पण आता ते खूपच वाढायला लागलं होतं। आपल्या आयुष्यातील हे महत्वाचं वर्ष बाबांनी खूप कष्ट करून क्लासची भरमसाठ फी भरलेली। वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा 10वीपर्यंत। आता मेडिकलची सीट मेरिटवर मिळायलाच हवी, नाहीतर आपला आणि सगळ्यांचाच अपेक्षा भंग। बापरे, कसं तोंड दाखवायचं जगाला। परीक्षेचा निकाल चांगला असायलाच हवा आणि मेरिटवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळायलाच हवा, हाच विचार सतत त्याच्या डोक्यात असायचा आणि तो तसा प्रामाणिक प्रयत्नही करत होता। अशातच एकदा त्याला कुठल्या तरी सराव परीक्षेत कमी मार्क्स पडले, तेव्हापासून त्याचं टेन्शन वाढायला लागलं। अभ्यासात लक्ष लागेन असं झालं, मन एकाग्र होईना, वाचलेलं आपल्या लक्षातच राहत नाही अशी तक्रार तो करायला लागला। वर्गातही तो अस्वस्थ असायचा। वर्गात ट्युशन्सला शिकवलेलं समजत नाही असं तो सांगायला लागला। नेहमी बेचैन घाबरल्यासारखा राहायला लागला। परिणामी पुढील काही परीक्षांमध्ये कमी मार्क्स पडले, त्याचा आत्मविश्वास आणखी कमी झाला। परिस्थिती बिघडत चालली होती। शेवटी प्राध्यापकांनी शिक्षकांनी आई वडिलांना बोलवून त्याच्या घसरत चाललेल्या परफॉर्मन्स विषयी लक्ष द्यायला सांगितलं आणि त्यांच्या सल्ल्यानेच ते प्रतीकला आमच्याकडे घेऊन आले होते। ही समस्या एकट्या प्रतीकची नव्हती। कमी अधिक फरकानं आकांक्षा, मनाली, रोहन, प्रणव, सोनाली, अनिकेत, पूजा यांची ही होती। यापैकी अनेकांना डोके दुखी, अंग दुखी, वरचेवर सर्दी खोकला, पचनाच्या तक्रारी, मासिक पाळी विषयी तक्रारी, हे मनोजन्य शारीरिक आजार, तसेच नैराश्य, चिंताग्रस्तता, चिडचिडेपणा, आक्रमकता, झोपेच्या तक्रारी, भीती, चिंताग्रस्तता इत्यादी होत्या। आता यासाठी उपाय आणि उपचार कोणते करता येणं शक्य आहे हे पाहू। औषधोपचार, निद्रानाश, भीती, नैराश्य, चिंताग्रस्तता, पॅनिक अटॅक्स या बाबतीत औषधोपचार करण्याची गरज असल्यास अल्पकाळ ते केले जातात। मनोजन्य शारीरिक व्याधींवरही उपचार सुरुवातीला तरी आवश्यक ठरतात। सायकोमेट्री म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या, बुद्ध्यांक IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट किंवा बुद्धिमत्ता चाचणी, लर्निंग स्टाईल म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत, ज्यानुसार त्या विद्यार्थ्याने अभ्यास केल्यास कमी वेळात जास्त ज्ञान ग्रहण करता येतं व अभ्यास वेगानं होतो। प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी असते आणि ती मानसशास्त्रीय चाचण्या किंवा सायकोलॉजिकल टेस्ट द्वारे शोधता येते। स्टडी स्किल्स म्हणजे मेमरी, स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता, नोट्स काढण्याची पद्धत, टाइम मॅनेजमेंट, परीक्षा आधीची उजळणी करण्याची पद्धत, अशा अनेक गोष्टी स्टडी स्किल्स या टेस्टमधून समजतात आणि त्यानुसार जेथे समस्या असेल त्याप्रमाणे सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करता येते। टेस्ट अँझायटी म्हणजे परीक्षेबद्दल वाटणारी भीती, ही देखील मोजता येते आणि भीतीच्या कमी अधिक प्रमाणानुसार किंवा तीव्रतेनुसार त्यावर उपाय उपचार करता येतात। कौशल्य प्रशिक्षण, औषधोपचार, सायकोमेट्री याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही परीक्षेच्या बाबतीत महत्वाचं। अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षेचे तंत्रमंत्र याबाबत मानसशास्त्रज्ञांनी संशोधन करून 24 मुख्य तंत्रमंत्र शोधून काढली आहेत। याबद्दल कौशल्य प्रशिक्षण आणि समुपदेशन।
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. ही होती केएलई वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Belagavi. Call 08312-473777.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: वेणुगुणी 90.4 FM KLE कणसु तुम्ही ऐकताय. कृषी मित्र या नवीन कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. गेल्या भागात आपण अमित जोशी यांना ऐकत होतो. त्यांनी देशी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतलाय आणि त्याचबरोबर सेंद्रिय गांडूळ खत व जीवामृत देखील ते बनवतात. त्यांच्याविषयी आपण ऐकत होतो. आजही आपण त्यांना ऐकणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. अमित, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामधल्या बऱ्याचशा जाती आपल्या वातावरणाला सूट न होणाऱ्या आहेत, तर असं काही तुम्हाला अनुभव आला का?
1: आता अनुभव तरी हळूहळू येतोय.
0: बर.
1: कारण ज्या आता मी गायी आणलेल्या आहेत आणून त्यांना जवळपास 26 तारखेला त्या आल्या. 26 तारखेला मी 20 तारखेला तिथून निघालो होतो लोड करून. 20 ची रात्र झाली. 21 तारखेला आम्ही जवळपास MP बॉर्डरला पोहोचलो UP नंतर. 170 किलोमीटर आम्ही पुढे आलो आणि 5:30 वाजता थांबवलो. मग त्यानंतर पूर्ण 12 तास आम्ही तिकडेच थांबलो. 5:30 नंतर मग 5:30 वाजता मी परत लोड केलो. मग लोड आणि प्रत्येक दिवशी असंच व्हायचं. मी चांगली जागा बघायचो. जसं की झाबा आहे की आपलं पण जेवण झालं पाहिजे, त्यांनाही खाणं मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, असं थांबत होतो. असं करून 6 दिवस लागले. कारण एकांच्या घरी थांबलो होतो, भरपूर जागा बघितले, ना तिथं पाणी होतं, ना यांना खायला कोण चारा वगैरे मिळत होता. सकाळी ह्यांना मी जवळपास त्या दिवशी लातूरच्या पुढे, लातूर 100 किलोमीटर होतो, तिथे एक गाव होतं, त्या गावात खायला वगैरे सगळी सोय व्यवस्था झाली. पण तिथं काय झालं, गाईचं दूध घेणार नाहीत. ते एक प्रॉब्लेम होता. मग गाईचं दूध घेणार नाहीत म्हटलं रिक्षाने आम्ही गेलो. आमच्याकडे तर पूर्ण टेम्पो घेऊन जाणं साहजिक नव्हतं. मग मी स्वतः जाऊन ते त्यांच्याकडे एक बॅरल घेतला की 13-14 लिटर आमच्याकडे दूध आहे. आता ते करायचं तरी काय, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. वेस्ट झाला म्हटल्यानंतर मनाला लागतंय खूप. आणि वासरं पिऊन पिऊन किती पिणार. आता आम्ही 4-5 जण होतो, आम्ही पिऊन तरी किती पिणार. आणि त्यांना दिलं, त्यांच्या दुपच्या गाया आणि म्हशा होत्या. मग जाऊन ते देऊन आलं सकाळी आणि संध्याकाळी.
0: बर.
1: मग त्यानंतर बिजापूरमध्ये आलो. बिजापूरमध्ये एकही डेअरी नाही आहे, कुठे नाहीच आहे.
0: अच्छा.
1: बिजापूर बागलकोट मध्ये कोलार रोडला आम्ही थांबलो होतो, डेअरी नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या म्हशा आणि गाया होत्या. ते म्हणत होते की आम्हालाच त्यांना चारायला नाही, तुमच्या गायींना आम्ही कसं देऊ. मग तिथून जे 9:30 उतरून 3:30 वाजता आम्ही त्या आमच्या गायींना घेतलं आणि सरळ रात्री 1 वाजता आम्ही गोसग्याला पोहोचलो. प्रवास भरपूर खडतर होता. मी त्यांच्या सोबतच होतो आणि मी त्यांना म्हणजे कसं टॅग करून घेतलं होतं. जसं पिवळा टॅग असतो त्यांना UP तुम्ही बघू शकता जर कधी आलात विजिट द्यायला. मी दाखवेन तुम्हाला. मग त्यांचं सगळं कुठल्या जाती
0: कान टोचल्यासारखं असतं आणि ते बटन सारखं लावलेलं असतं. ओके ओके. म्हणजे ते काहीतरी निशाण असतं.
1: हा, म्हणजे त्या गायीचं तर ते रजिस्ट्रेशन झालेलं आहे.
0: ओके.
1: की कसं आणायचं.
0: होय ना, एवढ्या लांबून.
1: तो एक प्रश्न त्यांना मी विचारला होता.
0: बर.
1: त्यांनी म्हणतात मग घेऊनच जायचं नाही. अरे घेऊन जायचं नाही, आम्ही आता पूर्ण भारत देश तर आपलाच आहे. बॉर्डर आता तुम्ही असं करता की दुसऱ्या देशात गेल्यासारखं हे बॉर्डर आहेत. मग त्यांना म्हटलं बाबा दुसऱ्या, आता मध्य प्रदेश आहे किंवा उत्तर प्रदेश आहे किंवा महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र आहे, मग आम्ही तिथल्या गायी इथे आणायचं नाही, गोपालन करायचं नाही, हा कुठला कायदा आहे.
0: होय. आणि मग अशा वेळी काय होतं, आपली पण अडचण होते आणि मुख्य जनावर आपल्या सोबत असतात, मग त्यांची केवढी अडचण करायची.
1: तेच म्हटलं. एक दिवस काय झालं, जसं मी संध्याकाळी, आता सकाळी तिथे थांबलो होतो, सकाळी दूध वगैरे काढलं, त्यांचं जेवणासाठी चांगलं मिळालं, एक ग्राउंड मिळालं आम्हाला. जसं UP आम्ही क्रॉस केलो, मग तिथं ग्राउंड मिळालं, थांबलो. मग परत त्यांना लोड करायच्या आधी दूध वगैरे काढलं, लहान पिल्लांना पाजवलं. मग त्याच्या पुढे काय झालं, एक 100-150 किलोमीटर जाऊन, कारण खूप सावकाश आलो आम्ही, 40-45. ड्रायव्हरही खूप चांगला होता. जवळपास 1.5 ट्रॅक्टर वाळू आणि माती मिक्स करून घातलं होतं की जेणेकरून त्यांना स्पीड ब्रेकरचा किंवा कशाचा त्रास होऊ नये ह्या हेतून, कारण ते 12 तास पूर्ण थांबूनच येणार ना. मग तिथे RTO भेटला. RTO भेटल्यानंतर तो म्हणतोय की आम्हाला एवढे एवढे रक्कम पाहिजे. म्हटलं कशासाठी बाबा. आजूबाजूला जंगल आहे पूर्ण ते MP मध्ये. तो एरिया म्हणजे जवळपास जबलपूरच्या अलीकडे, भरपूर अलीकडे. मग दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही जबलपूरला पोहोचणार होतो. मग तिथं कुठलं जंगली प्राणी आला तर आम्ही काय करणार, आणि हे लहान लहान पिल्लं आहेत, मग त्यांना दूध पाजलं पाहिजे आणि आम्ही दूध काढलं पाहिजे. जर दूध काढलं नाही तर त्यांना गाठी होणार,
0: होय ना.
1: मग ते दूध देऊन आम्ही, मग जे माझ्यावर सोबत होते ते आम्ही थाब्यावरती थांबून जेवण करणार, आणि गुरही रेस्ट करणार आणि आम्ही रेस्ट करत होतो.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: तो प्रवास भरपूर खडतर होता.
0: म्हणजे त्यांना इकडं घेऊन येणं, तो प्रवास त्यांच्या सोबत करणं खूपच
1: भरपूर
0: रिस्क वाल काम आहे, आणि त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल.
1: काळजी घेतलीच पाहिजे, नाहीतर मग आज त्यांनी इथे व्यवस्थित आले नसते. एक एक जण घेऊन येतात, कोणी कोणी काय काहीतरी दगावतात, जनावर दगावतात, ते बरं वाटत नाही. ह्यांची भरपूर मी स्वतः होतो, आणि स्वतः असल्यामुळे भरपूर व्यवस्थित नीट काळजी घेऊन आलो, आणि ती दोन तीन लोक होती ती भरपूर काळजी घेत होती त्यांची.
0: अच्छा, म्हणजे या फील्ड मधलीच होती ती.
1: हा, या फील्ड मध्ये.
0: मग आता हा व्यवसाय तुम्हाला व्यवस्थित असा सेट करत असताना कुणाकुणाची मदत तुम्ही घेतला याच्यासाठी?
1: आता मदत तरी घेतोय मी, घरातल्यांची घेतोय, मित्रांची घेतोय. पुढं काय करायचं? आता आणले तर आहे, त्यांना चारा दिला पाहिजे. आता मी तरी नोकरी नाही आहे, आता दुसरा काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, त्यांना वाचवलं पाहिजे. आता त्यांना तिथून आणलंय म्हटल्यानंतर असं नाही की झालं पाहिजे की त्यांना कुठेतरी असं चुकीच्या मार्गाने विकून टाकणे किंवा हे करणे, ते आपल्याला शोभा देणार नाही आणि आपण ते करणारच नाही.
0: बरोबर की. मग आता तुमच्याकडे एक दोन तीन प्रकारच्या गायी आहेत मला वाटतं ना.
1: हा, दोन प्रकारच्या.
0: दोन प्रकारच्या गायी
1: तुमच्या, साहिवाल आणि एक गीर आहे.
0: गीर. या दोन प्रकारच्या गायी आहेत, तर या दोन्ही प्रकारच्या गायींमध्ये त्यांचे जे म्हणजे दुधाचं असेल किंवा बाकीचं जे गोमूत्र वगैरे असतं त्याच्यामध्ये जे औषधी गुणधर्म आपण बघतो ते सगळे सेमच आहेत की कसं आहे?
1: थोडंफार मला वाटतंय गीर गायीमध्ये तिच्या गोमूत्रामध्ये जास्त औषधी पण आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे काय झालं, डॉक्टर आले होते, मी इंजेक्शन साठी बोलवलं होतं. मग त्यांनी म्हटले एक प्रयोग दाखवतो तुम्हाला.
0: बर.
1: मग त्यांनी एक कुठलं तरी नावाचं मला नाव आठवत नाही आहे, एक पॉइजन घेतले त्यांनी.
0: बर.
1: मग ते पॉइजन घेऊन त्या ट्यूब मध्ये मला वाटतं एक 3 ते 4 फक्त थेंब बोटानी गोमूत्रामध्ये घेऊन 3 ते 4 थेंब त्यांनी सोडले. मग गीर गायीचं असं झालं की ते जे लिक्विड होतं जांभूळ कलरचं होतं, पूर्ण जांभळा कलरचं होतं, ते एक्झॅक्ट व्हाईट झालं.
0: अरे बाप.
1: मग तेच त्यांनी परत सहिवालचं घेऊन बघितले. सहिवालचं घेऊन घेतल्यानंतर थोडस येलोइश झालं होतं ते.
0: अच्छा. म्हणजे ह्या गीर गायीच्या गोमूत्रामध्ये जास्त औषधी गुणधर्म आहे.
1: गुणधर्म नाही, देशी गायीच्या गोमूत्रामध्ये गुणधर्म आहेत.
0: मग तुम्ही हे जे आता सगळं गोमूत्र तुमच्याकडे साठत असेल किंवा दूध, याच सगळं म्हणजे कसं नियोजन लावलेलं आहे?
1: आता गोमूत्रासाठी तर तुम्हाला मी सांगितलं की मी जीवामृत करतोय,
0: त्याच्यामध्ये युज करतो,
1: आणि शेणखत तयार करतोय, आणि मग पुढे ते आपलं दुधाचं तरी आता पनीर करून बघितलं, तूप करतोय. तुम्ही म्हटला मी आणायचं विसरलं तुमच्यासाठी. तूप करून ठेवलेलं आहे आणि दही चालू आहे, पनीर चालू आहे.
0: बर.
1: आता इथून पुढे बघतो की काय म्हणजे काय करायचं आहे त्याबद्दल. कारण लोक जी काय आहेत नॉर्मली म्हशीच्या दुधाचंच पनीर करतात, पण मी ट्राय करून बघितलं, दूध जास्त लागतंय पण पनीर चांगलं होतंय.
0: मग हे जे आता म्हणजे आता आपण साध्या गायींचं म्हणा किंवा गायीचं, तुपाचा रेट वेगळा असतो, दुधाचा रेट वेगळा असतो, परत म्हशीच्या दुधाचा तुपाचा रेट वेगळा वेगळा असतो, तर तुमचे रेट म्हणजे कसे, म्हणजे ह्याच्याशी जरा जवळपासचे आहेत की जास्तीचे आहेत, काय आहे?
1: ए टू मिल्क असल्यामुळं मी वैदिक तूप तयार करतोय.
0: बर.
1: वैदिक तूप तयार केल्यामुळं त्याच आता जे काय भाव जास्त चालू आहे बेळगाव किंवा इतर कुठेही म्हणा, तुम्ही ऑनलाइन घ्या, कोणी तुम्हाला 1100 देत आहे, कोणी 2200 देत आहे, कोणी, आता ते प्युअरिटी आहे की नाही मला माहिती नाही.
0: हो ना, सांगू शकत नाही.
1: सांगू शकत नाही.
0: बरोबर.
1: आता मी सांगू शकतो, की नाही बाबा आम्ही असं असं केलेलं आहे आणि आमच्याकडे असं असं आहे. वैदिक स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे, जसं की मडक्यात किंवा ते म्हणतात चुलीवर केलं पाहिजे. आता चूल मी आणू शकत नाही, जे आहे ते गोष्ट सांगतो, मी अपार्टमेंटमध्ये राहतो की मी करू शकत नाही ते. पण हा मडकं आणि ह्याची आपली काय म्हणतात त्याला लाकडी चमचा मी यूज करतो, जसं की सागवान आहे आणि शिसम आहे
0: बर,
1: ते मी मिक्स करण्यासाठी यूज करतो.
0: अच्छा.
1: आणि काळ्या कलरचं मडकं आणि किंवा लाल मातीचं त्याच्याने तयार करतो. आता
0: म्हणजे त्याच्यामध्येच तूप बनवतो?
1: हा, तूप बनवतो.
0: ओके ओके. मग त्याचे काही खास फायदे आहेत त्याच्यामध्ये बनवण्याचे?
1: आता ते फायदे भरपूर आहेत.
0: बरं.
1: तुम्ही जर आयुर्वेदिक जे कोणी डॉक्टर असतील, कालच मला कोणतरी फोन केला होता मंदार कुलकर्णी म्हणून, त्यांचा फोन आला होता की त्यांना 10 किलो असं पाहिजे आहे, की ते आयुर्वेदिक मेडिसिन तयार करतात आणि त्यांना A2 आणि देशी गाईचं तूप पाहिजे.
0: बरोबर.
1: हे औषधिक आहे, तुम्ही वापरून बघितलं तर त्याचे गुणधर्म तुम्हाला कळतील. जसं की आपण बघा, आमच्याकडे इथे खोबऱ्याचं तेल आपण डोक्याला लावतो कारण नारळ भरपूर आहेत. आता तुम्ही तेच तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेला, जसं की सरसो UP मध्ये यूज होतोय, हरियाणामध्ये पंजाबमध्ये त्यांनी स्वतः डोक्याला तूप लावतात.
0: बापरे.
1: नाही खरंच.
0: तिथे एवढी हिरवळ आहे का, म्हणजे एवढी तिकडं?
1: हा, हिरवळ आहे,
0: जनावर
1: आहे, भरपूर हिरवळ आहे.
0: होय ना.
1: आणि त्यांच्या घरामध्येच त्यांनी शेतामध्येच घर बांधून राहतात.
0: अच्छा. अच्छा.
1: म्हणजे गावातलं सांगतोय, आपल्या इथे तशी पद्धत नाही. एक गाव वेगळेकडे असेल आणि शेती
0: वेगळीकडे असणार. बरोबर ना. म्हणजे ह्या ज्या गायी आहेत त्यांचं गोमूत्र ही फायद्याचं आहे आणि दूध म्हणा किंवा दुधापासून बनणारे पदार्थ असतील तेही खूप औषधी गुणधर्म देतात. अच्छा. मग हेही प्रोडक्शन तुमचं चालू आहे?
1: चालू. आता सध्या पनीर चालू आहे, तूप चालू आहे आणि दही चालू आहे.
0: अच्छा. मग अमित मला सांगा की ह्याचं जे कस्टमर आहे म्हणजे दूध घेणार, हे ठरलेलं आहे की कसं तुम्ही रेग्युलरली हे डेअरीला घालता काय करता?
1: नाही, म्हणजे आता कसं आहे, हळूहळू ह्याच लोकांना ह्याच जागृती जनजागृती होतीये.
0: होते.
1: म्हणजे जर आता तो समजा आता मी हे जर जास्ती झाले आपल्याकडे तर ह्याच गाईचं दूध तुम्हाला स्वस्तातही मिळेल, तूपही स्वस्तात होईल. जर आपल्याकडे जास्त या गाईचं पालन पोषण झालं तर मी म्हणत नाही की नुसतं गीर आणि सहीवाल, आता खिल्लार पण आहे तेही A2 देतं, पण त्याचं दूध कमी असल्यामुळं शेतकरी त्याच्या पाठीमागे धावत नाहीत, फक्त बैल वापरतात खिल्लार जातीचा इथे महाराष्ट्रात किंवा आपल्या ह्या प्रांतामध्ये वापरतात. मग हे जे कस्टमर आहेत ते जवळ मला वाटतंय की म्हणजे सॅलरीड बिझनेस पर्सन्स आणि गुजराती राजस्थानी लोक जास्त याला प्राधान्य देतात.
0: अच्छा. मग अमित, तुम्ही स्वतः एवढं चांगलं शिक्षण घेतलं, म्हणजे पुणे येथे तुम्ही डिप्लोमा ऑटोमोबाईल याचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर परदेशामध्ये जाऊन तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये खाजगी कंपनीत काम केलं इतकी वर्ष आणि त्यानंतर आता तुम्ही या व्यवसायाकडे वळलात, तर हे तर तुमच्यासाठी डिसिजन घेणं खूप कठीण झालं असेल. पण आता कसं वाटतंय तुम्हाला?
1: नाही, भरपूर कठीण तर होतं, कठीण चालूच आहे प्रवास.
0: अजूनही
1: प्रवास चालू आहे कठीण, पण आता काय म्हणतात ते खडतर असल्याशिवाय मार्ग दिसत नाही.
0: हो ना. बर.
1: परिश्रम केले पाहिजेत त्याच्यासाठी, तिथे पोहोचण्यासाठी पण भरपूर परिश्रम केलेले आहेत. जवळपास जरी एज्युकेशन तुम्हाला असलं तरी तुम्हाला खालूनच वरती जावं लागतं.
0: नक्कीच ना.
1: कारण तिथं कसं आहे, 9 महिने तुम्हाला पूर्ण साफसफाई करायला लागते. इव्हन टॉयलेट सुद्धा साफ केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, ते घरी सांगण्याचं
0: सांगण्यासारखं नाही.
1: नाहीये, खरंच केलेलं आहे. खडतर प्रवास होता. कोणी आता तुम्ही बघा, डेक डिपार्टमेंट असू दे, इंजिन डिपार्टमेंट असू दे किंवा मेस डिपार्टमेंट म्हणजे कुकिंग डिपार्टमेंट असू दे, सगळ्यांना खडतर प्रवास आहेत.
0: सगळ्यांना सगळी कामं करावी लागतात,
1: सगळी करावी लागतात. आणि हे काय, तिथं कोण बघायला येणार?
0: होय ना. बाहेरच्या देशामध्ये म्हणजे कुठं काम केलं तुम्ही?
1: मी गल्फ मध्ये काम केलं, आफ्रिका मध्ये काम केलं, त्यानंतर मेडिटेरियन सी ला गेलो होतो, पण युरोपियन नेशनला नाही गेलो.
0: अच्छा.
1: आफ्रिकन नेशन मध्ये मी होतो.
0: ओके ओके. मग डायरेक्टली म्हणजे एवढं आउट ऑफ कंट्री काम करणं, मग तेही तुमच्यासाठी कसं कठीण गेलं, कसं होता अनुभव?
1: कठीण होतं, भरपूर कठीण होतं. कारण फर्स्ट टाइम फ्लाइट पकडणंच हे मोठी गोष्ट होती माझ्यासाठी.
0: अच्छा.
1: 2010 जेव्हा मी गेलो, मला वाटतंय कुणाला विचारावं, कुणाला विचारावं, कुणालाच काही माहिती नाही. माझ्यासमोर एक आजोबा राहतात, त्यांनी SCI मध्ये काम केले होते, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये. आणि तेव्हा कसं होतं, इनलँड लेटर यायचं, फोनही नसायचा. त्या काळामध्ये त्यांनी काम करून आले. आता जवळपास त्यांनी 88-89 वर्षाचे आहेत. त्यांनी कॅप्टन होते तेव्हा. तेव्हा डिग्री वगैरे काय लागायचं नाही. कोण येईल जाईल ते, जसं आता जरी लेबर जरी काम करत असेल, तू शिप मध्ये येणार बाबा चल, तेव्हा कामाला घेऊन जायचे. पण आता नंतर तसं नाही झालं, हळूहळू सगळं चेंज होत गेलं. मग त्याच्या पण परीक्षा आहेत, मग त्या परीक्षा दिल्या पाहिजे. मग त्या परीक्षा देऊन तुम्ही ऑफिसर लेव्हलला येता. तो प्रवासही भरपूर खडतर होता. आता हाही तसाच चालू आहे, बघूया याच्यामध्ये काय होतंय.
0: पण त्या त्या जॉबकडे तुम्ही कसे काय वळलात आणि तेही एकदम बाहेरच्या देशामध्ये?
1: होतं, मला ऍक्च्युली इंडियन नेव्हीमध्ये जायचं होतं.
0: बर.
1: माझी आवड जी होती, मला वाटतं मी जेव्हा डिप्लोमा करत होतो तेव्हा एक बोरमिटा क्विझ कॉन्टेस्ट यायचा.
0: अच्छा.
1: झी टीव्ही वरती.
0: बर.
1: आणि तेव्हा एक दिवस मी असंच बघत होतो, सुभाष मेहता ऍडमिरल होते तेव्हाचे इंडियन नेव्हीचे. आणि शिपमध्ये जायचं तर मला भरपूर आधीपासून होतं, जसं की मला मर्चंट नेव्ही करायच्या आधी हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि क्रूज लाईनमध्ये जायचं होतं. मग ते माझ्या वडिलांनी काहीतरी युनियन बँकमध्ये जॉब केले वडील, मग एक मिटिंगसाठी त्यांनी इफामध्ये गेले होते.
0: अच्छा.
1: मग इफामध्ये गेल्यानंतर त्यांचा एक कलीगचा मुलगा तिथे काहीतरी विचित्र कपडे परिधान करून आला होता. मग ते घरी आले माझ्या वडिलांनी, म्हटले हे असलं सगळं करायचं नको, त्यापेक्षा तुला जे काय आवडते ते तू कर, पण हे एक हॉटेल मॅनेजमेंट करू नको. मग त्यानंतर त्यांनी म्हटलं की तू 12th कर आणि BCOM जा. आणि मग बँकेत मी काहीतरी हे करत, मला त्यांनी जे केलं ते करायचं नव्हतं, काहीतरी वेगळं करायचं होतं. मग ते डिप्लोमा केला, मग डिप्लोमा करून झाल्यानंतर आता पुढे करायचं काय, इंजिनिअरिंग तर करायचं नव्हतंच, लगेचच्या लगेच म्हणजे पैसा कमवायचा होता, बाहेर जायचं होतं. 21 वर्षी बाहेर पडलो.
0: खूपच लवकर गेला नाही आम्ही?
1: हा, भरपूर.
0: अच्छा. मग आता घरी कोण कोण असते तुमच्या सोबत?
1: आता माझ्यासोबत म्हणजे मोठा भाऊ आहे, त्याचं लग्न झालं नाही. आई वडील आहेत आणि बायको आहे.
0: वडील नाही,
1: वडील आहेत ना.
0: हा, आई वडील आहेत. ओके. बर. म्हणजे असे सगळेजण मिळून तुम्ही राहता टिळकवाडीला?
1: हो हो.
0: ओके. मग अमित मला सांगा की याच्या व्यतिरिक्त तुमच्या आणखीन काय हॉबीज आहेत?
1: आता मला तरी सध्या हेच चालू करायचं आहे आणि लोकांना म्हणजे सामाजिक एक ज्ञान दिलं पाहिजे, हे करायचं आहे. तसा तर भरपूर आहेत, जसं की रायटिंग सुद्धा आवडत आहे.
0: बर. तर शेवटी आम्ही जाता जाता तुमच्यासारखे जे युथ आहेत ते जरा शेतीकडे दुर्लक्ष करतायत, पण आता लॉकडाऊनमुळे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या समोर आल्या आणि त्याच्यामुळे जवळपास म्हणजे इकडे वळण्याचा प्रयत्न करतायत, पण थोडंसं अशक्य आहे कारण एकदमच असं फील्ड चेंज करणं किंवा या गोष्टीकडे वळणं तेवढं डायजेस्ट न होणार आहे. त्यामुळं अशा युथ जनरेशनला काय सांगाल तुम्ही?
1: नाही, ऍक्च्युली आता सांगायचं म्हटलं तर तुम्हाला बघा, आता आपली पिढी जी आहे, म्हणजे मी पण आता अबाउट 89 आहे, मग ती आता कुणाला फॉलो करतात? जसं की म्हणतात तर महेंद्रसिंग धोनी, सलमान खान, त्यांनी शेतीकडे वळलेत. तुम्ही बघितला कारण खाली वेळामध्ये
0: फार्म हाऊस आहेत आणि सगळे रिकाम्या वेळेत ते जातात, एन्जॉय करतात. हो ना,
1: एन्जॉय पण केलेत आणि त्यांनी स्वतःही केलेत. आता नक्की केलेत की नाही आपण नाही बघू शकलो त्यांना, पण फोटोच्या माध्यममध्ये केलेलं दिसतंय. आणि धोनी तर असा माणूस आहे, तो केला असेलही बऱ्यापैकी. मग त्यांनी जर आपल्याकडे जर थोडंफार ज्ञान आहे, आता तुम्ही जर गेलात कुठल्या खेडेगावामध्ये गेलात, आता तुम्ही UP मध्ये जाव, तिथं आई इतकं आदरातिथ्य मिळालं की आपल्या इथे ते मिळणार नाही.
0: होय ना.
1: मी एकटाच गेलो होतो, पण तिथं एवढं आदरातिथ्य म्हणजे अतिथी देवो भव खरंच आहे ते.
0: अच्छा.
1: त्या एरियामध्ये
0: बर
1: पण माझा मी सांगतो अनुभव की चांगले होते. मग त्यांना आपण काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. जर आपल्याकडे आहे, आता आपल्याकडे तर सगळंच आहे, कुणाला विचारायची गरज नाही आहे. गुगल गुरु आहे आपल्याकडे, नेटवर्क सगळीकडे आहे. त्यांना काहीतरी हे झालं तर आता गावात येतात त्यांना सांगू शकतो ना. आपण एज्युकेशन आहे, मी 2-4 तास काढून गेलं आणि ह्या ह्याच्याकडे जर वळलं आपण, काय वाईट नाही आहे. तुम्ही शेती घ्या, तुम्ही हेच करा पूर्ण वेळ, अशी काय सांगायची गरज नाही आहे. म्हणजे आता हेल्पिंग नेचर वाढलेलं आहे लोकांमध्ये, आजचे युथ करतील
0: आणि त्यांनी ह्याच्याकडे वळावं सुद्धा,
1: आवर्जून वळावं. कारण ही काळाची गरज आहे सांगायचं म्हणजे तुम्हाला. कारण आपण आता बघा, आता तुम्ही भाकरी करत असाल, चपाती करत असाल घरी, काय मला माहिती नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण आपला जे सांस्कृतिक आणि जे आपण म्हणजे भारताचं जे ट्रेडिशन आहे, कपडे म्हणा, राहणं म्हणा, खाणं, बोलणं, भाषा, हे आपण आपणच वाचवलं पाहिजे.
0: होय ना,
1: नाहीतर आम्ही स्वतःच जर मॅगडीमध्ये गेलो मग झुणका भाकरवाले मरतील
0: आणि बाहेरच्या कंपन्या श्रीमंत होत जाते.
1: हा तेच ना. आपण जसं राहतो, आता मी पण म्हणजे 11 वर्ष काढली, त्या 11 वर्षामध्ये जवळपास दाल चावल, दाल आता त्यांना प्यायला शिकवले, तिखट खायला शिकवलं, ती लोक तिखट खात नव्हती.
0: अच्छा, खूप छान वाटलं आम्ही तुमच्याशी बोलून आणि एवढा सगळा प्रवास तुम्ही आमच्याशी शेअर केलात. गीर आणि सहिवाल या गायींचं तुम्ही पालन पोषण करताय आणि याच्यापासून एका उद्योगाकडे वळताय तुम्ही, हा व्यवसाय तुम्ही चालू केलाय, याच्यासाठी खूप सारे शुभेच्छा आहेत आमच्या वेणुधुनीच्या पूर्ण टीम कडून. आणि असेच तुमच्या या व्यवसायामध्ये भरभराटी लाभो या शुभेच्छा सुद्धा आहेत तुम्हाला. आणि तुमचं बघून अनेक लोक या व्यवसायाकडे वळावीत, किंवा अनेक लोक म्हणजे अनेक यूथ जनरेशन आहे ते शेतीकडे वळावं असं आपण आशा करू. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद मॅडम. मी पण तुम्हाला सांगतो, मला मी रेडिओमध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहे, पण मला असं वाटलंच नाही की मी रेडिओमध्ये आलोय आणि मी इंटरव्ह्यू देतोय. असंच मला असंच वाटत होतं की मी जस्ट तुमच्यासोबत संवाद साधतोय. धन्यवाद मनीषा मॅडम.
0: थँक्यू, थँक्यू सो मच. हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण अमित अनंत जोशी यांना ऐकत होतो. त्यांनी जो गोपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्याबद्दलचा अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केला. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे असेलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी.

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणू ध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.
1: ಮಧುರವಾದ ಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ KLE ಚಿತ್ರಮಾಲಾ. ಮುಂದಿನ ಗೀತೆ ನಿನ್ನ ನೋಡಲೆಂತೋ. ಚಿತ್ರ ಮುಸಂಜೆ ಮಾತು, ಗಾಯಕರು ಸೋನು ನಿಗಮ್ ಹಾಗೂ ಶ್ರೇಯಾ ಘೋಷಾಲ್ ಮತ್ತು ವಿ ಶ್ರೀಧರ್. ಹಾಡನ್ನ ಕೇಳಿ ಆನಂದಿಸಿ.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998338.

नमस्कार, तुम्ही एकदा वेणुधुनी 90.4 FM केली कनसु आणि आजच्या स्वरझंकार मध्ये आज आपण ऐकणार आहोत रफीक शेख यांच्या आवाजातील गाणी। ते एक पार्श्वगायक, गझल गायक आणि संगीतकार आहेत। आशा भोसले, सुरेश वाडकर, राम लक्ष्मण, स्वप्नील बांदोडकर, पूजा गायतोंडे अशा अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर आणि गायकांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे। त्यांच्या आवाजात गायलेल्या काही गझल्स आपण ऐकणार आहोत। तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 KLE कनसु।

0: हा होता आजचा स्वरशंकार, ज्यामध्ये आपण रफिक शेख यांच्या आवाजातील गाणी ऐकत होतो. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याची प्रतिक्रिया जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा का नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 KLE कनसो. नमस्कार.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gargir, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: KLE's Dr. Prabhakar Kore Hospital kadun KLE Fertility Center suru zhale aahe. Atyadhunik IVF suvidhan sobat susajja center OPD sathi tayar aahe. KLE Fertility Center madhye adhunik prajanan seva det ahot. Jyamadhye samavishta aahe prajanan aushadh, clinical embryology, andrology ani endoscopy sathi vishesh OPD. 3D laparoscopy ani hysteroscopy sarkhya अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्णवेळ सल्लागार असणार आहे तज्ञ डॉक्टरांची टीम असेल आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत आमचा पत्ता केली फर्टिलिटी सेंटर ओपीडी नंबर 97 शरावती सेकंड फ्लोर केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC फोन नंबर 08312551530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-70-362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448-99-8331.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.
1: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

0: वेणुगोनी 90.4 FM KLE कणसू तुम्ही ऐकताय. कृषी मित्र या नवीन कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. गेल्या भागात आपण अमित जोशी यांना ऐकत होतो. त्यांनी देशी गोपालनाचा व्यवसाय हाती घेतलाय आणि त्याचबरोबर सेंद्रिय गांडूळ खत व जीवामृत देखील ते बनवतात. त्यांच्याविषयी आपण ऐकत होतो. आजही आपण त्यांना ऐकणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. अमित, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की ह्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामधल्या बऱ्याचशा जाती आपल्या वातावरणाला सूट न होणाऱ्या आहेत, तर असं काही तुम्हाला अनुभव आला का?
1: आता अनुभव तरी हळूहळू येतोय.
0: बर.
1: कारण ज्या आता मी गायी आणलेल्या आहेत आणून त्यांना जवळपास 26 तारखेला त्या आल्या. 26 तारखेला मी 20 तारखेला तिथून निघालो होतो लोड करून. 20 ची रात्र झाली. 21 तारखेला आम्ही जवळपास MP बॉर्डरला पोहोचलो. UP नंतर 170 किलोमीटर आम्ही पुढे आलो आणि 5:30 वाजता थांबवलो. मग त्यानंतर पूर्ण 12 तास आम्ही तिकडेच थांबलो 5:30 नंतर. मग 5:30 वाजता आम्ही परत लोड केलो. मग लोड आणि प्रत्येक दिवशी असंच व्हायचं. मी चांगली जागा बघायचो, सगळी झाबा आहे की आपलं पण जेवण झालं पाहिजे, त्यांनाही खाणं मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे, असं थांबत होतो. असं करून 6 दिवस लागले. कारण एकांच्या घरी थांबलो होतो, भरपूर जागा बघितले, ना तिथं पाणी होतं, ना यांना खायला कोण चारा वगैरे मिळत होता. सकाळी ह्यांना मी जवळपास त्या दिवशी लातूरच्या पुढे, लातूर 100 किलोमीटर होतो, तिथे एक गाव होतं. त्या गावात खायला वगैरे सगळी सोय व्यवस्था झाली. पण तिथं काय झालं, गायीचं दूध घेणार नाहीत. ते एक प्रॉब्लेम होता. मग गायीचं दूध घेणार नाहीत म्हटलं रिक्षाने आम्ही गेलो. आमच्याकडे तर पूर्ण टेम्पो घेऊन जाणं साहजिक नव्हतं. मग मी स्वतः जाऊन ते त्यांच्याकडे एक बॅरल घेतला की 13-14 लिटर आमच्याकडे दूध आहे. आता ते करायचं तरी काय, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. वेस्ट झालं म्हटल्यानंतर मनाला लागतंय खूप. आणि वासर पिऊन पिऊन किती पिणार. आता आम्ही 4-5 जण होतो, आम्ही पिऊन तरी किती पिणार. आणि त्यांना दिलं, त्यांच्या दुपच्या गाया आणि म्हशा होत्या. मग जाऊन ते देऊन आलं सकाळी आणि संध्याकाळी.
0: बर.
1: मग त्यानंतर बिजापूरमध्ये आलो. बिजापूरमध्ये एकही डेअरी नाही आहे, कुठे नाहीच आहे.
0: अच्छा.
1: बिजापूर बागलकोट मध्ये कोलार रोडला आम्ही थांबलो होतो, डेअरी नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या म्हशा आणि गाया होत्या. ते म्हणत होते की आम्हालाच त्यांना चारायला नाही, तुमच्या गायींना आम्ही कसं देऊ. मग तिथून जे 9:30 उतरून 3:30 वाजता आम्ही त्या आमच्या गायींना घेतलं आणि सरळ रात्री 1 वाजता आम्ही गोसग्याला पोहोचलो. प्रवास भरपूर खडतर होता. मी त्यांच्या सोबतच होतो आणि मी त्यांना म्हणजे कसं टॅग करून घेतलं होतं, जसं पिवळा टॅग असतो त्यांना UP. तुम्ही बघू शकता जर कधी आलात
0: नक्की
1: व्हिजिट द्यायला, मी दाखवेन तुम्हाला. मग त्यांचं सगळं कुठल्या जातीचं
0: कान टोचल्यासारखं

0: अडचण होते आणि मुख्य जनावर आपल्या सोबत असतात, मग त्यांची केवढी अडचण करायची.
1: तेच म्हटलं, एक दिवस काय झालं, जसं मी संध्याकाळी, आता सकाळी तिथे थांबलो होतो, सकाळी दूध वगैरे काढलं, त्यांचं जेवणासाठी चांगलं मिळालं, एक ग्राउंड मिळालं आम्हाला, जसं युपी आम्ही क्रॉस केलो मग तिथं ग्राउंड मिळालं, थांबलो, मग परत त्यांना लोड करायच्या आधी दूध वगैरे काढलं, लहान पिल्लांना पाजवलं. मग त्याच्या पुढे काय झालं, एक 100-150 किलोमीटर जाऊन, कारण खूप सावकाश आलो आम्ही, 40-45. ड्रायव्हरही खूप चांगला होता, जवळपास एक 1.5 ट्रॅक्टर वाळू आणि माती मिक्स करून घातलं होतं, की जेणेकरून त्यांना स्पीड ब्रेकरचा किंवा कशाचा त्रास होऊ नये ह्या हेतून, कारण ते 12 तास पूर्ण थांबूनच येणार ना. मग तिथे आरटीओ भेटला, आरटीओ भेटल्यानंतर तो म्हणतोय की आम्हाला एवढे एवढे रक्कम पाहिजे. म्हटलं कशासाठी बाबा, आजूबाजूला जंगल आहे पूर्ण, ते एमपी मध्ये तो एरिया म्हणजे जवळपास जबलपूरच्या अलीकडे, भरपूर अलीकडे. मग दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही जबलपूरला पोहोचणार होतो, मग तिथं कुठलं जंगली प्राणी आला तर आम्ही काय करणार, आणि हे लहान लहान पिल्लं आहेत, मग त्यांना दूध पाजलं पाहिजे आणि आम्ही दूध काढलं पाहिजे, जर दूध काढलं नाही तर त्यांना गाठी होणार,
0: होय ना.
1: मग ते दूध देऊन आम्ही, मग जे माझ्यावर सोबत होते ते आम्ही थाब्यावरती थांबून जेवण करणार, आणि गुरही रेस्ट करणार आणि आम्ही रेस्ट करत होतो.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: तो प्रवास भरपूर खडतर होता.
0: म्हणजे त्यांना इकडे घेऊन येणं, तो प्रवास त्यांच्या सोबत करणं खूपच
1: भरपूर
0: रिस्क वाल काम आहे, आणि त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल.
1: काळजी घेतलीच पाहिजे, नाहीतर मग आज त्यांनी इथे व्यवस्थित आले नसते. एक एक जण घेऊन येतात, कोणी कोणी काय काहीतरी दगावतात, जनावर दगावतात, ते बरं वाटत नाही. ह्यांची भरपूर मी स्वतः होतो, आणि स्वतः असल्यामुळे भरपूर व्यवस्थित नीट काळजी घेऊन आलो, आणि ती 2-3 लोक होती ती भरपूर काळजी घेत होती त्यांची.
0: अच्छा, म्हणजे या फील्ड मधलीच होती ती.
1: हा, या फील्ड मध्ये.
0: मग आता हा व्यवसाय तुम्हाला व्यवस्थित असा सेट करत असताना कुणाकुणाची मदत तुम्ही घेतला याच्यासाठी?
1: आता मदत तरी घेतोय मी, घरातल्यांची घेतोय, मित्रांची घेतोय, पुढं काय करायचं. आता आणले तर आहे, त्यांना चारा दिला पाहिजे. आता मी तरी नोकरी नाही आहे, आता दुसरा काहीतरी जोडधंदा केला पाहिजे, त्यांना वाचवलं पाहिजे. आता त्यांना तिथून आणलंय म्हटल्यानंतर असं नाही की झालं पाहिजे की त्यांना कुठेतरी असं चुकीच्या मार्गाने विकून टाकणे किंवा हे करणे, ते आपल्याला शोभा देणार नाही आणि आपण ते करणारच नाही.
0: बरोबर की. मग आता तुमच्याकडे एक 2-3 प्रकारच्या गायी आहेत मला वाटतं ना.
1: हा, दोन प्रकारच्या
0: गायी,
1: साहिवाल आणि एक गीर आहे.
0: गीर. या दोन प्रकारच्या गायी आहेत, तर या दोन्ही प्रकारच्या गायींमध्ये त्यांचे जे म्हणजे दुधाचं असेल किंवा बाकीचं जे गोमूत्र वगैरे असतं त्याच्यामध्ये जे औषधी गुणधर्म आपण बघतो ते सगळे सेमच आहेत की कसं आहे?
1: थोडंफार मला वाटतंय गीर गायीमध्ये तिच्या गोमूत्रामध्ये जास्त औषधी पण आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे काय झालं, डॉक्टर आले होते, मी इंजेक्शन साठी बोलवलं होतं, मग त्यांनी म्हटलं एक प्रयोग दाखवतो तुम्हाला.
0: बर.
1: मग त्यांनी एक कुठलं तरी नावाचं, मला नाव आठवत नाही आहे, एक पॉइजन घेतले त्यांनी.
0: बर.
1: मग ते पॉइजन घेऊन त्या ट्यूब मध्ये मला वाटतं 3-4 फक्त ठेंब बोटानी गोमूत्रामध्ये घेऊन 3-4 ठेंब त्यांनी सोडले. मग गीर गायीचं असं झालं की ते जे लिक्विड होतं जांभूळ कलरचं होतं, पूर्ण जांभळा कलरचं होतं, ते एक्झॅक्ट व्हाईट झालं.
0: अरे बाप.
1: तेच त्यांनी परत सहिवालचं घेऊन बघितले, सहिवालचं घेऊन घेतल्यानंतर थोडस येलोइश झालं होतं ते.
0: अच्छा. म्हणजे ह्या गीर गायीच्या गोमूत्रामध्ये जास्त औषधी गुणधर्म आहे.
1: गुणधर्म नाही, देशी गायीच्या गोमूत्रामध्ये गुणधर्म आहेत.
0: मग तुम्ही हे जे आता सगळं गोमूत्र तुमच्याकडे साठत असेल किंवा दूध याचं सगळं म्हणजे कसं नियोजन लावलेलं आहे?
1: आता गोमूत्रासाठी तर तुम्हाला मी सांगितलं की मी जीवामृत करतोय,
0: त्याच्यामध्ये युज करतो,
1: आणि शेणखत तयार करतोय, आणि मग पुढे ते आपलं दुधाचं तरी आता पनीर करून बघितलं, तूप करतोय. तुम्ही म्हटला मी आणायचं विसरलं तुमच्यासाठी. तूप करून ठेवलेलं आहे आणि दही चालू आहे, पनीर चालू आहे.
0: बर.
1: आता इथून पुढे बघतो की काय म्हणजे काय करायचं आहे त्याबद्दल.

0: कारण लोक जी काय आहेत नॉर्मली म्हशीच्या दुधातच पनीर करतात. पण मी ट्राय करून बघितलं, दूध जास्त लागतंय पण पनीर चांगलं होतंय.
1: मग हे जे आता म्हणजे आता आपण साध्या गायींचं म्हणा किंवा गायीचं, तुपाचा रेट वेगळा असतो, दुधाचा रेट वेगळा असतो, परत म्हशीच्या दुधाचा तुपाचा रेट वेगळा असतो, तर तुमचे रेट म्हणजे कसे, म्हणजे ह्याच्याशी जरा जवळपासचे आहेत की जास्तीचे आहेत, काय आहे?
0: ए टू मिल्क असल्यामुळं मी वैदिक तूप तयार करतोय.
1: बर,
0: वैदिक तूप तयार केल्यामुळं त्याच आता जे काय भाव जास्त चालू आहे बेळगाव किंवा इतर कुठेही म्हणा, तुम्ही ऑनलाइन घ्या, कोणी तुम्हाला 1100 नी देत आहे, कुणी 2200 नी देत आहे, कुणी, आता ते प्युअरिटी आहे की नाही मला माहिती नाही,
1: हो ना सांगू शकत नाही,
0: सांगू शकत नाही.
1: बरोबर.
0: आता मी सांगू शकतो की नाही बाबा आम्ही असं असं केलेलं आहे आणि आमच्याकडे असं असं आहे. वैदिक स्वरूपात आम्ही तयार केलेलं आहे, जसं की मडक्यात किंवा ते म्हणतात चुलीवर केलं पाहिजे. आता चूल मी आणू शकत नाही, जे आहे ते गोष्ट सांगतो, मी अपार्टमेंट मध्ये राहतो कि मी करू शकत नाही ते. पण हा मडक आणि ह्याची आपली काय म्हणतात त्याला लाकडी चमचा मी यूज करतो, जसं की सागवान आहे आणि शिसम आहे,
1: बर,
0: ते मी मिक्स करण्यासाठी यूज करतो.
1: अच्छा.
0: आणि काळ्या कलरचं मडक आणि किंवा लाल मातीचं त्याच्याने तयार करतो. आता
1: म्हणजे त्याच्यामध्ये तूप बनवतात?
0: हा, तूप बनवतो.
1: ओके ओके. मग त्याचे काही खास फायदे आहेत त्याच्यामध्ये बनवण्याचे?
0: आता ते फायदे भरपूर आहेत.
1: बर,
0: तुम्ही जर आयुर्वेदिक जे कोणी डॉक्टर असतील, कालच मला कोणतरी फोन केला होता मंदार कुलकर्णी म्हणून, त्यांचा फोन आला होता की त्यांना 10 किलो असं पाहिजे आहे, की ते आयुर्वेदिक मेडिसिन तयार करतात आणि त्यांना ए टू आणि देशी गायीचं तूप पाहिजे.
1: बरोबर.
0: हे औषधिक आहे, तुम्ही वापरून बघितलं तर त्याचे गुणधर्म तुम्हाला कळतील. जसं की आपण बघा, आमच्याकडे इथे खोबऱ्याचं तेल आपण डोक्याला लावतो कारण नारळ भरपूर आहेत. आता तुम्ही तेच तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये गेला, जसं की सरसो युपीमध्ये यूज होतं, हरियाणामध्ये पंजाबमध्ये त्यांनी स्वतः डोक्याला तूप लावतात.
1: बापरे.
0: नाही खरंच.
1: तिथे एवढी हिरवळ आहे का, म्हणजे एवढी तिकडं?
0: हा, हिरवळ आहे,
1: जनावर
0: आहे, भरपूर हिरवळ आहे,
1: होय ना.
0: आणि त्यांच्या घरामध्येच, त्यांनी शेतामध्येच घर बांधून राहतात.
1: अच्छा.
0: म्हणजे गावातलं सांगतं, आपल्या इथे तशी पद्धत नाही. एक गाव वेगळेकडे असेल आणि शेती
1: वेगळीकडे असणार. बरोबर ना. म्हणजे ह्या ज्या गायी आहेत त्यांचं गोमूत्र ही फायद्याचं आहे आणि दूध म्हणा किंवा दुधापासून बनणारे पदार्थ असतील तेही खूप औषधी गुणधर्म देतात. अच्छा. मग हेही प्रोडक्शन तुमचं चालू आहे?
0: चालू. आता सध्या पनीर चालू आहे, तूप चालू आहे आणि दही चालू आहे.
1: अच्छा. मग अमित मला सांगा की ह्याचं जे कस्टमर आहे म्हणजे दूध घेणार, हे ठरलेलं आहे की कसं तुम्ही रेग्युलरली हे डेअरीला घालता, काय करता?
0: नाही म्हणजे आता कसं आहे, हळूहळू ह्याचं लोकांना ह्याचं जागृती जनजागृती होतीये.
1: होते.
0: म्हणजे जर आता तो समजा आता मी हे जर जास्ती झाले आपल्याकडे तर ह्याच गायीचं दूध तुम्हाला स्वस्तातही मिळेल, तूपही स्वस्तात होईल. जर आपल्याकडे जास्त या गायीचं पालन पोषण झालं तर मी म्हणत नाही की नुसतं गीर आणि सहीवाल, आता खिल्लार पण आहे तेही ए टूच देतं, पण त्याचं दूध कमी असल्यामुळं शेतकरी त्याच्या पाठीमागे धावत नाहीत, फक्त बैल वापरतात खिल्लार जातीचा इथे महाराष्ट्रात किंवा आपल्या ह्या प्रांतामध्ये वापरतात. मग हे जे कस्टमर आहेत ते जवळ मला वाटतंय की म्हणजे सॅलरीड बिझनेस पर्सन्स आणि गुजराती राजस्थानी लोक जास्त याला प्राधान्य देतात.
1: अच्छा. मग अमित तुम्ही स्वतः एवढं चांगलं शिक्षण घेतलं, म्हणजे पुणे येथे तुम्ही डिप्लोमा ऑटोमोबाईल याचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर परदेशामध्ये जाऊन तुम्ही मर्चंट नेव्हीमध्ये खाजगी कंपनीत काम केलं इतकी वर्ष आणि त्यानंतर आता तुम्ही या व्यवसायाकडे वळलात, तर हे तर तुमच्यासाठी डिसिजन घेणं खूप कठीण झालं असेल. पण आता कसं वाटतंय तुम्हाला?
0: नाही भरपूर कठीण तर होत, कठीण चालूच आहे प्रवास
1: अजूनही
0: प्रवास चालू आहे कठीण. पण आता काय म्हणतात ते खडतर असल्याशिवाय मार्ग दिसत नाही.
1: हो ना, बर,
0: परिश्रम केले पाहिजेत त्याच्यासाठी, तिथे पोहोचण्यासाठी पण भरपूर परिश्रम केलेले आहेत. जवळपास जरी एज्युकेशन तुम्हाला असलं तरी तुम्हाला खालूनच वरती जावं लागतं.
1: नक्कीच ना,
0: कारण तिथं कसं आहे, 9 महिने तुम्हाला पूर्ण साफसफाई करायला लागते. इवन टॉयलेट सुद्धा साफ केलेलं आहे, सगळं केलेलं आहे, ते घरी सांगण्याचं
1: सांगण्यासारखं
0: नाही आहे, पण केलेलं आहे. खडतर प्रवास होता. कोणी आता तुम्ही बघा, डेक डिपार्टमेंट असू दे, इंजिन डिपार्टमेंट असू दे, किंवा मेस डिपार्टमेंट म्हणजे कुकिंग डिपार्टमेंट असू दे, सगळ्यांना खडतर प्रवास आहेत.
1: सगळ्यांना सगळी कामं करावी लागतात,
0: सगळी करावी लागतात. आणि हे काय, तिथं कोण बघायला येणार?
1: होय ना, बाहेरच्या देशामध्ये म्हणजे कुठं काम केलं तुम्ही?
0: मी गल्फ मध्ये काम केलं, आफ्रिका मध्ये काम केलं, त्यानंतर मेडिटेरियन सी ला गेलो होतो, पण युरोपियन नेशनला नाही गेलो.
1: अच्छा,
0: आफ्रिकन नेशन मध्ये मी होतो.
1: ओके ओके, मग डायरेक्टली म्हणजे एवढं आउट ऑफ कंट्री काम करणं, मग तेही तुमच्यासाठी कसं कठीण गेलं, कसं होता अनुभव?
0: कठीण होतं, भरपूर कठीण होतं, कारण फर्स्ट टाइम फ्लाइट पकडणंच हे मोठी गोष्ट होती माझ्यासाठी.
1: अच्छा,
0: 2010 जेव्हा मी गेलो, मला वाटतंय कुणाला विचारावं, कुणाला विचारावं, कुणालाच काही माहिती नाही. माझ्यासमोर एक आजोबा राहतात, त्यांनी SCI मध्ये काम केले होते, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये. आणि तेव्हा कसं होतं, इनलँड लेटर यायचं, फोनही नसायचा त्या काळामध्ये. त्यांनी काम करून आले. आता जवळपास त्यांनी 88-89 वर्षाचे आहेत. त्यांनी कॅप्टन होते तेव्हा, तेव्हा डिग्री वगैरे काय लागायचं नाही. कोण येईल जाईल ते, जसं आता जरी लेबर जरी काम करत असेल, तू शिप मध्ये येणार बाबा चल, तेव्हा कामाला घेऊन जायचे. पण आता नंतर तसं नाही झालं, हळूहळू सगळं चेंज होत गेलं. मग त्याच्या पण परीक्षा आहेत, मग त्या परीक्षा दिल्या पाहिजे. मग त्या परीक्षा देऊन तुम्ही ऑफिसर लेवलला येता. मग तो प्रवासही भरपूर खडतर होता. आता हाही तसाच चालू आहे, बघूया याच्यामध्ये काय होत.
1: पण त्या जॉबकडे तुम्ही कसे काय वळलात, आणि तेही एकदम बाहेरच्या देशामध्ये?
0: कसं होतं, मला ऍक्च्युली इंडियन नेव्हीमध्ये जायचं होतं.
1: बर,
0: माझी आवड जी होती, मला वाटतं मी जेव्हा डिप्लोमा करत होतो तेव्हा एक बोरमिटा क्विझ कॉन्टेस्ट यायचा.
1: अच्छा,
0: झी टीव्ही वरती.
1: बर,
0: आणि तेव्हा एक दिवस मी असंच बघत होतो, सुभाष मेहता ऍडमिरल होते तेव्हाचे इंडियन नेव्हीचे. आणि शिपमध्ये जायचं तर मला भरपूर आधीपासून होतं, जसं की मला मर्चंट नेव्ही करायच्या आधी हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, आणि क्रूज लाईन मध्ये जायचं होतं. मग ते माझ्या वडिलांनी काहीतरी युनियन बँक मध्ये जॉब केले वडील, मग एक मीटिंग साठी त्यांनी इफा मध्ये गेले होते.
1: अच्छा,
0: मग इफा मध्ये गेल्यानंतर त्यांचा एक कलीगचा मुलगा तिथे काहीतरी विचित्र कपडे परिधान करून आला होता. मग ते घरी आले, माझ्या वडिलांनी म्हटले हे असलं सगळं करायचं नको, त्यापेक्षा तुला जे काय आवडतंय ते तू कर, पण हे एक हॉटेल मॅनेजमेंट करू नको. मग त्यानंतर त्यांनी म्हटलं की तू 12वी कर आणि BCOM जा, आणि मग बँकेत मी काहीतरी हे करतो. मला त्यांनी जे केलं ते करायचं नव्हतं, काहीतरी वेगळं करायचं होतं. मग ते डिप्लोमा केला, मग डिप्लोमा करून झाल्यानंतर आता पुढे करायचं काय, इंजिनिअरिंग तर करायचं नव्हतंच, लगेचच्या लगेच म्हणजे पैसा कमवायचा होता, बाहेर जायचं होतं. 21-21 वर्षी बाहेर पडलो.
1: खूपच लवकर गेला नाही आम्ही?
0: हा, भरपूर.
1: अच्छा, मग आता घरी कोण कोण असते तुमच्या सोबत?
0: आता माझ्यासोबत म्हणजे मोठा भाऊ आहे, त्याचं लग्न झालं नाही, आई वडील आहेत आणि बायको आहे.
1: वडील नाही,
0: वडील आहेत ना.
1: हा, आई वडील आहेत. ओके, बर, म्हणजे असे सगळेजण मिळून तुम्ही राहता टिळकवाडीला?
0: हो हो.
1: ओके, मग अमित मला सांगा की याच्या व्यतिरिक्त तुमच्या आणखीन काय हॉबीज आहेत?
0: आता मला तरी सध्या हेच चालू करायचं आहे, आणि लोकांना म्हणजे सामाजिक एक ज्ञान दिलं पाहिजे, हे करायचं आहे. तसं तर भरपूर आहेत, जसं की रायटिंग सुद्धा आवडतंय.
1: बर, तर शेवटी आम्ही जाता जाता तुमच्यासारखे जे युथ आहेत ते जरा शेतीकडे दुर्लक्ष करतायत, पण आता लॉकडाऊनमुळे खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या समोर आल्यात, आणि त्याच्यामुळे जवळपास म्हणजे इकडे वळण्याचा प्रयत्न करतायत, पण थोडंसं अशक्य आहे, कारण एकदमच असं फील्ड चेंज करणं किंवा या गोष्टीकडे वळणं तेवढं डायजेस्ट न होणार आहे. त्यामुळे अशा युथ जनरेशनला काय सांगाल तुम्ही?
0: ऍक्च्युली आता सांगायचं म्हटलं तर तुम्हाला बघा, आता आपली पिढी जी आहे म्हणजे मी पण आता अबाउट 89 आहे, मग ती आता कुणाला फॉलो करतात? जसं की म्हणतात तर महेंद्रसिंग धोनी, सलमान खान, त्यांनी शेतीकडे वळलेत, तुम्ही बघितला कारण खाली वेळामध्ये
1: फार्म हाऊस आहेत आणि सगळे रिकाम्या वेळेत ते जातात, एन्जॉय करतात,
0: एन्जॉय पण केलेत आणि त्यांनी स्वतःही केले. आता नक्की केलेत की नाही आपण नाही बघू शकलो त्यांना, पण फोटोच्या माध्यमामध्ये केलेलं दिसत आहे. आणि धोनी तर असा माणूस आहे, तो केला असेलही बऱ्यापैकी. मग त्यांनी जर आपल्याकडे जर थोडंफार ज्ञान आहे, आता तुम्ही जर गेलात कुठल्या खेडेगावामध्ये गेलात, आता तुम्ही युपीमध्ये जावा, तिथं इतकं आदरातिथ्य मिळालं की आपल्या इथे ते मिळणार नाही.
1: होय ना,
0: मी एकटाच गेलो होतो पण तिथं एवढं आदरातिथ्य म्हणजे अतिथी देवो भव खरंच आहे ते त्या एरियामध्ये.
1: बर,
0: पण माझा मी सांगतो अनुभव की चांगले होते. मग त्यांना आपण काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. जर आपल्याकडे आहे, आता आपल्याकडे तर सगळंच आहे, कुणाला विचारायची गरज नाही आहे, गुगल गुरु आहे आपल्याकडे, नेटवर्क सगळीकडे आहे, आता त्यांना काहीतरी हे झालं तर आता गावात येतात त्यांना सांगू शकतो ना. आपण एज्युकेशन आहे, दोन चार तास काढून गेलं आणि ह्या ह्याच्याकडे जर वळलं आपण, काय वाईट नाही आहे. तुम्ही शेती घ्या, तुम्ही हेच करा पूर्ण वेळ, अशी काय सांगायची गरज नाही आहे. म्हणजे आता हेल्पिंग नेचर वाढलेलं आहे लोकांमध्ये, आजचे युथ करतील
1: आणि त्यांनी ह्याच्याकडे वळावं सुद्धा,
0: आवर्जून वळावं, कारण ही काळाची गरज आहे. सांगायचं म्हणजे तुम्हाला, कारण आपण आता बघा, आता तुम्ही भाकरी करत असाल, चपाती करत असाल घरी, काय मला माहिती नाही, ती वेगळी गोष्ट आहे, पण आपला जे सांस्कृतिक आणि जे आपण म्हणजे भारताचं जे ट्रेडिशन आहे, कपडे म्हणा, राहणं म्हणा, खाणं, बोलणं, भाषा, हे आपण आपणच वाचवलं पाहिजे.
1: होय ना,
0: नाहीतर आम्ही स्वतःच जर मॅगडी मध्ये गेलो, केएफसी मध्ये गेलो, मग झुणका भाकरवाले मरतील
1: आणि बाहेरच्या कंपन्या श्रीमंत होत जाते.
0: हा तेच ना. आपण जसं राहतो, आता मी पण म्हणजे 11 वर्ष काढली, त्या 11 वर्षामध्ये जवळपास दाल चावल, दाल आता त्यांना प्यायला शिकवले, तिखट खायला शिकवलं, ती लोक तिखट खात नव्हती.
1: अच्छा, खूप छान वाटलं आम्ही तुमच्याशी बोलून आणि एवढा सगळा प्रवास तुम्ही आमच्याशी शेअर केलात. गीर आणि सहिवाल या गायींचं तुम्ही पालन पोषण करताय आणि याच्यापासून एका उद्योगाकडे वळताय तुम्ही, हा व्यवसाय तुम्ही चालू केलाय, याच्यासाठी खूप सारे शुभेच्छा आहेत आमच्या वेणुधुनीच्या पूर्ण टीमकडून आणि असेच तुमच्या या व्यवसायामध्ये भरभराटी लाभो या शुभेच्छा सुद्धा आहेत तुम्हाला. आणि तुमचं बघून अनेक लोक या व्यवसायाकडे वळावीत किंवा अनेक लोक म्हणजे अनेक यूथ जनरेशन आहे ते शेतीकडे वळावं असं आपण आशा करू. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद मॅडम. मी पण तुम्हाला सांगतो, मला मी रेडिओमध्ये फर्स्ट टाइम आलेलो आहे, पण मला असं वाटलंच नाही की मी रेडिओमध्ये आलो आहे आणि मी इंटरव्ह्यू देतोय, असंच मला असंच वाटत होतं की मी जस्ट तुमच्यासोबत संवाद साधतोय. धन्यवाद मनीषा मॅडम.
1: थँक्यू, थँक्यू सो मच. हा होता आजचा कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण अमित अनंत जोशी यांना ऐकत होतो. त्यांनी जो गोपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे त्याच्याबद्दलचा अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केला. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणे असेलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.